कथ न कथि न आवै तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लैंदे थग पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे। हुक्मी हुक्म चलाए राहो, नानक विकसै वे परवाहो, साचा साहिब साच नाए, पाख्या पाओ अपार।

गुण कीर्त निद मोरी रहाओ, तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग, आस ओट प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण, गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है।

वाद अहंकार नाही प्रमेला, मंदे पावे नाम सोहेला, दूजे पाए अज्ञान दुहेला।

तो चूकी सगल कान लैनो जिसम थान हा पै पावक पार प्राण हा निज कर तिस थान हा हर रस रसै मान हा लाथी तिस पुखान हा नानक सह समायो रे मना आसावरी महला पंजवा हर हर हर गुनी हा जपिया सह तुनी हा साधु रसन पनी हा शूटन बिद सुनी हा पाइय वड पुनी मेरे मना रहाओ खोजे जन मुनि हा सर्व का प्रभ तनी हा दुलभ कल दुनी हा दुख बिनासनी हा प्रपूर्ण आसनी मेरे मना मन सो सेवी है हा अलख अपेवी है हा ता स्यों प्रीत कर हा बिनस ना जाए मर हा गुरते जान हा नानक मन मान्या मेरे मना आसावरी महला पंजवा एका ओट गहो हा गुर का शब्द कहो हा आग्या सत सहो हा मने निदान लहो हा सुख समाइये मेरे मना रहाओ जीवत जो मरे हा दुत्तर सो तरे हा सब की रेन होए हा निरपो कहो सोए हा मिटे अंदेसिया हा संत उपदेसिया मेरे मना जिस जन नाम सुख हा तिस निकट ना कदे दुख हा जो हर हर जस सुने हा सबको तिस मने हा सफल सो आया हा नानक प्रपाया मेरे मना आसावरी महला पंजवा मिल हर जस गाइये हा परम पद पाइये हा वा रस जो बिदे हा ता को सगर सिद्धे हा अन दिन जागया हा नानक वट भागया मेरे मना रहाओ संत भगत होइए हा दुरमत खोइए हा दस रेन होए हा व्यापै दुख ना कोए हा भगता शरण पर हा जन्म ना कदे मर हा अस्त्र से भय हा हर हर जिन जप लय मेरे मना साजन मीत तू हा नाम दृढ़ाए मुँह हा तिस बिन नाहे कोए हा मने अराध सोए हा निमख ना विसरै हा तिस बिन क्यों सरै हा गुर को कुर्बान जाओ हा नानक जपे नाओ मेरे मना आसावरी महला पंजवा कारण करन तू हा अवर न सुजै मुँह हा करै सो होइए हा सह सुख सोइए हा धीरज मन पए हा प्रभ कै दर पए मेरे मना रहाओ साधु संग में हा पूर्ण संज में हा जब ते छुटे आप हा तब ते मिटे ताप हा कृपा धारिया हा पत रख बनवारिया मेरे मना एहो सुख जानिया हा हर करे सो मानिया हा मंदा नाहे कोए हा संत की रेन होए हा आपे जिस रखे हा हर अमृत सो चखे मेरे मना जिसका नाहे कोए हा तिसका प्रभु सोए हा अंतर्गत बुझे हा सबके सब के शिव तिस सुजय हा पत तो उधार ले हो हा नानक अरदास एहो मेरे मना आसावरी महला पंजवा एक तुका ओए परदेसिया हा सुनत संदेसिया हा रहाओ जा स्यो रच रहे हा सब को तज गए हा सुपना ज्यो पए हा हर नाम जिन लय हर तज अन लगे हा जन्म मर भगे हाँ हर हर